0: सङ्घयोः मध्ये मुक्त व्यापार सन्धिः, सुरक्षा रक्षा सहकारः अथ गमनागमन रूपरेखा इत्येतेषां माध्यमेन विकसितः सहयोगः अग्रे अपि प्रवर्धिष्यते.
1: As open societies and as market economies, India and the EU have a natural affinity. The rule of law and the sanctity of contracts are central to our thinking. When it comes to sensitive technologies, this is all the more important. The fact is that emerging technologies literally hold the potential to shape our lifestyle and future. India and the European Union have developed this trust with each other and now strive to take that into the business and technology domains.
0: केन्द्रीय वाणिज्योद्योग मंत्री पीयूष गोयल भारत यूरोपीय संघयो मुक्त व्यापार सन्धि निष्पक्षम न्यायसंगतम संतुलितं च निरूप्य अवदत् यत् एषः सन्धिः उभय देशयो सर्वेषां क्षेत्राणां कृते परस्पर हितकरः भविष्यति. भारतीय निर्वाचन आयोगेन पंजाब कर्नाटक तेलंगाना दिल्ली इत्येतेषु नगरेषु प्रचलितस्य मतदातृ सूच्याः विशेष गहन पुनरीक्षण कार्यक्रमस्य समय सीमा विस्तारितास्ति. दिल्ली कर्णाटकयोः मतदान केन्द्र स्तरीयाधिकारिभिः प्रतिगृहं गत्वा क्रियमाणं सत्यापन कार्यं यत् अस्य मासस्य नवविंशति दिनांक पर्यन्तं निर्धारितम् आसीत् अधुना आगामी मासस्य अष्टम दिनांक पर्यन्तं प्रवर्तिष्यते. पंजाब तेलंगाना इत्येतयोः तु प्रतिगृहं गत्वा सत्यापन कार्यं आगामी मासस्य तृतीय दिनांक पर्यन्तम् एव अनुवर्तिष्यते. विश्वविख्याता पुरी रथयात्रा अद्य ओडिशा राज्यस्य पुरी नगरे भगवतः जगन्नाथस्य तस्य ज्येष्ठ भ्रातुः बलभद्रस्य अनुजायाश्च देव्याः सुभद्रायाः सह आरभ्यते. अस्याम् वार्षिक रथयात्रायाम् जगन्नाथः भगवान् स्वभ्रात्रा भगिन्या च सह रथेषु समारोह्य भक्तेभ्यः दर्शनं दास्यति. फीफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धायाः द्वितीय उपान्त्य चक्रे अर्जेंटीना दलम् अमेरिका देशस्य अटलांटा क्रीडांगणे इंग्लैंड दलम् 2-1 इत्यंकांतरालेन पराजित्य निर्णायक चक्रे प्रवेशम अकरोत्. जुलाई मासस्य 29 दिनांके निर्णायक चक्रे अर्जेंटीना दलम् स्पेन दलम् सम्मुखी करिष्यति. भारत इंग्लैंड देशयोः मध्ये त्रिदिवसीय एक दिवसीय श्रृंखलायाः द्वितीया स्पर्धा अद्य कार्डिफ नगरस्य सोफिया गार्डन्स क्रीडांगणे भविष्यति इति वार्ताः.
2: आकाशवाणी कारवार.
3: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5-6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗಾಗಿ ಕಾದಿದೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9-10 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಹಾಡಬಹುದು. ಭಾವಗೀತೆ, ಜನಪದ ಗೀತೆ, ಭಕ್ತಿಗೀತೆ, ಭಜನೆ ಪದ, ಚಿತ್ರಗೀತೆ, ನಿಮ್ಮದೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 2253455, ಎಸ್ಟಿಡಿ ಕೋಡ್ 08382, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9480249740. ನೆನಪಿಡಿ, ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ. ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ.

0: आध्यात्मिक अनुभवों की यात्रा का वर्णन किया गया है। सरकार ने ईंधन निर्यात की पाक्षिक समीक्षा में पेट्रोल, डीजल और विमान ईंधन ATF के निर्यात पर लगने वाले विशेष अतिरिक्त सीमा शुल्क में बदलाव किया है। डीजल के निर्यात पर कर बढ़ाकर अब 15.50 रुपये प्रति लीटर और विमानन ईंधन पर निर्यात पर कर बढ़ाकर 14.50 रुपये प्रति लीटर कर दिया गया है। वहीं पेट्रोल के निर्यात पर कर घटाकर 2.50 रुपये प्रति लीटर किया गया है। ये बदलाव आज से लागू हो गए हैं। घरेलू शेयर बाजार के संवेदी सूचकांक आज के सत्र में 0.4% की बढ़त के साथ कारोबार कर रहे थे। ताज़ा समाचार मिलने तक सेंसेक्स 29 अंक बढ़कर 77,214 पर और निफ्टी 18 अंक बढ़कर 24,060 पर पहुंच गया। और अब खेल जगत की खबरों के साथ हैं जागृति शर्मा।
1: पीवी सिंधु जापान ओपन सुपर बैडमिंटन टूर्नामेंट के क्वार्टर फाइनल में पहुंच गई हैं। उन्होंने विश्व की पांचवें नंबर की खिलाड़ी चीन की हान यू को मात्र 35 मिनट में लगातार सेटों में हराकर सीजन का सर्वश्रेष्ठ प्रदर्शन किया। हालांकि प्री क्वार्टर फाइनल में तनिषा क्रास्टो और ध्रुव कपिला के मिक्स्ड डबल्स जोड़ी को हार का सामना करना पड़ा। क्रिकेट में भारत और इंग्लैंड के बीच 3 एकदिवसीय मैचों की श्रृंखला का दूसरा मुकाबला आज शाम भारतीय समय के अनुसार 5:30 बजे कार्डिफ में खेला जाएगा। इससे पहले भारत ने बर्मिंघम में पहले एक दिवसीय मैच में मेजबान इंग्लैंड को 6 विकेट से हराया था। श्रृंखला का तीसरा और अंतिम मुकाबला रविवार को लंदन के लॉर्ड्स मैदान पर खेला जाएगा। वहीं फुटबॉल में फीफा विश्व कप में अर्जेंटीना ने फाइनल में जगह बना ली है। सेमीफाइनल में अर्जेंटीना ने रोमांचक मुकाबले में इंग्लैंड को 2-1 से हराया। अब फाइनल मुकाबले में रविवार को अर्जेंटीना का सामना स्पेन से होगा।
0: अंत में मुख्य समाचार एक बार फिर। भारत ने भू राजनीतिक संघर्षों के बीच सुरक्षा और आर्थिक चुनौतियों से निपटने के लिए बिम्स्टेक सदस्य देशों में घनिष्ठ सहयोग का आह्वान किया। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, सरकार ये सुनिश्चित कर रही है कि विकास और राष्ट्रीय सुरक्षा में प्रगति एक दिशा में आगे बढ़े। सर्वोच्च न्यायालय ने CBSE को तीसरी भाषा 5वीं या 6ठी कक्षा से शुरू करने का सुझाव दिया। पर्यावरण अनुकूल और सतत रेल आवाजाही को बढ़ावा देने के लिए हाइड्रोजन संचालित देश की पहली रेलगाड़ी कल से शुरू। बैडमिंटन में पीवी सिंधु ने विश्व की पांचवीं नंबर की खिलाड़ी चीन की हान यू को हराकर जापान ओपन टूर्नामेंट के क्वार्टर फाइनल में प्रवेश किया। और क्रिकेट में भारत तथा इंग्लैंड के बीच दूसरा एक दिवसीय मैच आज शाम कार्डिफ में खेला जाएगा। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಓದುತ್ತಿರುವವರು ಸಹನ. ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ರಾಜ್ಯದ ಬರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ರಾಷ್ಟೀಯ ವಿಪತ್ತು ಎಂದು ಘೋಷಿಸುವಂತೆ ಪ್ರಧಾನಿಗೆ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಾ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪತ್ರ. ಗುಣಮಟ್ಟದ ಮಾನದಂಡ ವಿಚಾರ ವಿನಿಮಯ ಕುರಿತಂತೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿಂದು ಬ್ರಿಕ್ಸ್ 11 ರಾಷ್ಟ್ರಗಳಿಂದ ಒಡಂಬಡಿಕೆ. ಸಚಿವ ಸಂಪುಟ ವಿಸ್ತರಣೆ ಕುರಿತಂತೆ ನವದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ವರಿಷ್ಠರೊಂದಿಗೆ ಚರ್ಚೆ. ಅಮೃತ್ ಭಾರತ್ ನಿಲ್ದಾಣ ಯೋಜನೆಯಡಿ ನವೀಕರಣಗೊಂಡಿರುವ ರಾಜ್ಯದ 4 ರೈಲು ನಿಲ್ದಾಣಗಳು ನಾಳೆ ಪ್ರಧಾನಿಯವರಿಂದ ಲೋಕಾರ್ಪಣೆ. ಹಾಗೂ ಉಪಸಭಾಪತಿ ಎಂಕೆ ಪ್ರಾಣೇಶ್ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯತ್ವ ರದ್ದು, ಸುಪ್ರೀಂಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಅರ್ಜಿ ವಜಾ. ರಾಜ್ಯವು ತೀವ್ರ ಮಳೆಯ ಕೊರತೆ, ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಬಿಕ್ಕಟ್ಟು ಹಾಗೂ ಕೃಷಿ ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ಜೀವನೋಪಾಯದ ಮೇಲೆ ಗಂಭೀರ ಪರಿಣಾಮಗಳನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ನೆರವು ಕೋರಿ ಕಂದಾಯ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಾ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜೂನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಶೇಕಡ 42% ಮತ್ತು ಜುಲೈನಲ್ಲಿ ಶೇಕಡ 34% ಮಳೆ ಕೊರತೆಯಾಗಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮತ್ತು ಅತಿಸಣ್ಣ ರೈತರ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ನಿರ್ಧರಿಸಲು ಹಳೆಯ ಕೃಷಿ ಜನಗಣತಿಯ ಬದಲಾಗಿ ಫ್ರೂಟ್ಸ್ ದತ್ತಾಂಶವನ್ನು ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಎಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಿತ್ತನೆ ಅವಧಿಯಲ್ಲಿನ ಶೇಕಡ 59% ಮಳೆ ಕೊರತೆಯನ್ನು ಬರ ಘೋಷಣೆಗೆ ಮಾನದಂಡವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಎಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಬರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ರಾಷ್ಟೀಯ ವಿಪತ್ತು ಎಂದು ಘೋಷಿಸುವುದು ಇಲ್ಲವೇ ಅದಕ್ಕೆ ಸಮಾನವಾದ ವಿಶೇಷ ಆರ್ಥಿಕ ನೆರವು ನೀಡುವಂತೆ ಪ್ರಧಾನಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜಾಗತಿಕ ವ್ಯಾಪಾರ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಆಧಾರದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಗ್ರಾಹಕ ವ್ಯವಹಾರಗಳು, ಆಹಾರ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕ ವಿತರಣೆ ಮತ್ತು ಹೊಸ ಹಾಗೂ ನವೀಕರಿಸಬಹುದಾದ ಇಂಧನ ಸಚಿವ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾದ ಬ್ರಿಕ್ಸ್ ರಾಷ್ಟೀಯ ಗುಣಮಟ್ಟ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಮುಖ್ಯಸ್ಥರ ಸಭೆ ಉದ್ಘಾಟಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಸ್ಥಿತಿಸ್ಥಾಪಕ

0: मित्रांनो, तुम सगळ्याक आईचे कोंकणी कार्यक्रमाक आत्मीय स्वागत। आईचे कार्यक्रमात तुम्ही ऐकताले पुरी जगन्नाथ देवाले सुंदर काणी। ही काणी आमगेल मुखार प्रस्तुत करतात उत्तर कन्नड जिल्हे कुमटाची श्रीमती दीपा नायक। मागीर कोंकणी भावगीत ऐकताले। पहिले ऐकिया पुरी जगन्नाथ देवाले काणी, प्रस्तुत करतात उत्तर कन्नड जिल्हा कुमटाची श्रीमती दीपा नायक।
1: जगन्नाथपुरी हे एक हिंदू लोकाले पवित्र चार धाम यात्रा स्थळां भितर एक। हाची मूल काणी राजा इंद्रदुम्नाले विष्णू देवा वैरी अति अटूट जावन आशिले भक्ती वैरी आसा। हे जगन्नाथपुरीचे अनेक रहस्य असाची। ते रहस्य

सत्य आज पुसन विज्ञानी लोकांक वरी कळील ना काय तावळ सांगिले म्हणकी अवंती राजा इंद्रदमनो श्रीहरिलो महाभक्त आशिलो राजाले स्वप्नांतु विष्णुदेवू नील माधवाल म्हणकी दिसच्या लागलो राजान देवाक स्वच्छाक तागेल सैनिक लोकांक धाडले तेन्ना तांकां कळ्ळी की दैत्यपती मळिलेक बुडकट्टू जनांग लोक नील माधवाक निपून पूज करत आसाची म्हणून जाल्यारी तागेल विग्रह मात्र माय जाल्ले हे विशय कळ्ळी कुडले राजाक मस्त बेजार जालो ते दिवस रात्रीक राजाले स्वप्नांतू विष्णुदेव येवन सांगच्या लागले की समुद्रावरी पोवन येवचे एक होड लाकडा मुंडो हक्का दारू ब्रह्म म्हणताची हाजेन मूर्ती कर म्हण सांगच्या लागलो मूर्तीकरच्याक देवशिल्पी विश्वकर्म एक मानतारेल रूप घेवन आयलो जाल्यारी तागेल एक शरत आशिले ते कसं की म्हळ्यारी कोणी ताणें मूर्ती करका जाल्यारी भितर येवचा ना म्हूण सुमार दिवस पसून ते कोणे भितर सान कसले आवाज आयिल नाशिल्ले पळोवन राणी गुंडीच बागील काडले तेन्ना विश्वकर्म माय जालो हाजी परिणाम जावन जगन्नाथ बलराम आनी सुभद्रेल मूर्ती अपूर्ण जाली म्हळ्यारी हात आनी पांय नाशी तशी उरली आज पसून जगन्नाथ पर्यंत हे अपूर्ण रूपाचे मूर्तीच पूज करताची अनेक रहस्या विचार म्हळ्यारी देवस्थानाचे गोपुरा वैरी आशिल ध्वज केन्ना वाऱ्याचे विरुद्ध दिकांतू उडत उरता होड होड देवळाचे हे गोपुरास पळय ताजी सावळी खंयचे कालाक नेलार पडना प्रती दिवस सांजेरी हांगा गोपुरा वयर आशिल्ले बावटू चेंज करताची हे करच्याक एक घराणें आसा आनी त्याची घराणें लोकांना ते बावटू चेंज करका हांगा रांची वासरी जगतांतू अती होड सात होड होड मातीची मडकी एका वयर एक दवरनू हांगा महाप्रसाद तयार करताची हांत एक चमत्कार कसं की म्हळ्यारी हे सात मडकींतू वयर आशिल्ले पयले मडकींतूल प्रसादू बिग्गी शिता देवस्थानाचे सिंहद्वाराचे भितर गेल कुडले समुद्राचे पळ्ळाचे वाजू बंद जाता जाल्यार त्याची बागलासानो भायर येत आसतना समुद्राचे आवाजू आयकता हे जगन्नाथपुरीचे एक सानशी काणी आज तुमकां हांव सांगता मस्त वर्ष पयले पुरीचे एक गांवांतू माधवदास म्हणिल एक ब्राह्मण उरताशिल्लो ताका मुखार निमाक शिकोणी नाशिले हो ब्राह्मण दिवस रात्री जगन्नाथ जगन्नाथ म्हणटाची समुद्राचे दडार उरताशिल्लो देवस्थानाच्या बागलांतू तासगटल्यान राबोनू पिळी पिळी दोळी सोणू देवाक पळयत सांगताशिल की हे देवा तुजी मिगेल आवस आनी बापूसू तुवें मिगेल रक्षण करका म्हूण जाल्यार आमगेल जगन्नाथ देवाक भक्ताली परिक्षा घेवची आनी बेगीन तांकां सता सोच म्हळ्यार जाताशिल्ले देवान अशें आलोचन केलें की माधवदासाल प्रिती भक्ती खरें आसा जाल्यार बी ताका थोडे सता सुव्या म्हणून एक भयंकर रोग दिता तो रोगू असल तसल नाही शिदा अतिसार माधवदास एक सानशे घरांत उरताशिल्लो ताका नज्ज जावन अशक्ती जावन हालच्या वरी जायनाशिल तशी आशिल पाप तागेली परिस्थिती अशी जाली की निदल कडेन तागेले वस्त्र वरी गलीज जाले काल पुसून माधवदास माधवदास म्हणून पांय पाडताशिल लोक आत नांकार वस्त्र धर न्हू म्हणच्या लागली की आनी कोणी तागेल घरा दिकान वतनाकाची थंय कितले पुणी वास येता म्हूण माधवदास निदल कडेन रडच्या लागलो हे देवा आत्त पुणी म्हाका तुगेल कडेन आपोवन घे हे शरीर मिगेलेगी चलच्या जायना आनी हे गलीजे मिगेलेगी सहन करच्या वरी जायना म्हूण एक दिवस माधवदासाल पोट्टाक मस्त दुखी जाता आनी तो दोळे काळो घेवन पडता तेन्ना आमगेल जगन्नाथ देव भित्ता आरे मिगेल माधवदास म्हाका आपयत आसा म्हणून

गिबीके एक सेवकाल वेश घेवनू पंजिने सुनू माधवदासाल घरा भायर सरता। थंय वचनू पळयल्या रे माधवदास राडी भितर रे धात नाशी पडला। टक भिगी भिगी अप्प घालनू मोग करनू कामा लागता। खंयच्या हातान हिडी विश्व चलयताशील की तेची हातान माधवदासाले वस्त्र धुता, समुद्रा वचून बालदी भोरन भोरन उदक हाडता आनी घर चक्क करता, माधवदासाक नाणयता फूट करता। थोडे वेळान माधवदासाक धात येता। तो कूडले विचारत की अरे तू कोण म्हणून, इतली गलीजी भितर वरी मिगेल सेव करत आसनय म्हणून। तेन्ना जगन्नाथ देवू मनान तू हस्तरी म्हणच्या लागली की हांव एक सेवकू, तुका आराम ना म्हण कळले म्हूण आयलो म्हण, तूं आतां उगी न्हीद आराम घे म्हण सांगता। माधवदास सान मनान तूं आलोचन केलें की कितलो बरो मनुश्य पळय, कितलो पुणी सेव करता म्हण। माधवदासाक बेगीन आराम जाता। तेन्ना हो सेवकू हागेल पांय अडची तुरता। जाल्यार सेवकाल अंगा सानू तुळसी चंदन कर्पुराचे परंबळ येता उरता। तेन्ना माधवदास पटणे आलोचन करत की हे परंबळ मिगेल देवस्थानांत तुरचे देवालय म्हणून। ध्यान दिवन पळयल्यार ते हडहड दोळे आनी तोंडारी मंद हासू। माधवदासान पटणे हात धरून विचारच्या लागले की हे देवा हे तुमी वे म्हणून। खळस खळस कांडडच्या लागलो। हे देवा तुक मिगेल कुळप कुजालील वस्त्र धुतना आनी मिगेल राडी काडतना मर्याद जालना वे म्हूण, म्हाका नरकांत घाल्यारी जाताशिल्ले, जाल्यार हे पाप म्हाका नाकाशिल्ले म्हणून बेजारच्या लागलो। तेन्ना जगन्नाथ देव हाशा लागलो, हे माधवा भक्ता आनी देवा मध्ये कसन्य मर्याद, मिगेल भक्तू खंय उरत की थंय हांव बी उरता। माधवदास म्हणच्या लागलो हे ओटू उरो, तुवें मन केल्यार एक मिनिटा भितर मिगेल रोग दूर करच्याक जाताशिल्ले वें, मिगेल गलीची वस्त्र धुवका म्हूण नाशिल्ले वें म्हूण। जगन्नाथ देव म्हणच्या लागले की अरे माधवा हे तुक कळना, कर्माचे नियम हांवें सृश्टीचे निर्माण केलील देखुनू हे नियम म्हाका वरी लागू पडटा। हे तुगेले गेलील जन्माचे पाप कर्म आशिल्ले, रोगाच निमित्त सरत आसा। माधवदास म्हणच्या लागलो की हे तुवें निवारण करीत आशिल्ले वे म्हणून। जगन्नाथ देव म्हणच्याक लागले की निवारण करीत आशिल्ले, जाल्यार हे एक शेष जावन उरत आशिल्ले, हे निशेष करच्याक तुवें आनी परतून जन्मांत येवका पडत आशिल्ले। म्हाका हे मनांत ना की मिगेलो इतलो प्रितीच भक्तू एक रोग अनुभवचे खातीर अनेक पण जन्मां येवचे, हाजे खातीर आलोचन केले की हांव सेवक जावन तुगेले लेखाचारू हांगा सम करया म्हणून। माधवदास आयकून एक पंत थंड जालो आनी रडतरी म्हणच्या लागलो हे देवा तुमगेल खातीर इतल ओटू कश्ट भक्त आसा, नाका नाका आतां तुमी हांग ये नाकाची आनी मिगेले सेव करची बी नाका, मिगेले आनी पाप सहन करच्या जायना। तेन्ना जगन्नाथ देव म्हणच्या लागले की अरे माधवा तुगेले अनेक कर्माचे 15 दिवसाची तुवें 15 दिवस भोगका। तेन्ना माधवदास म्हणट की 15 दिवस कसने 15 वर्ष भोगता, जाल्यार तुगेलेगी हात आनी पांय मात्र अडचून घेना, तूं वच हांगसा ना म्हूण। तेन्ना जगन्नाथ देव म्हणच्या लागले की हेची हट वे तुगेले अडना, तूं मिगेल सेव घेना जाल्यार ना, तरी एक काम करया तुगेल 15 दिवसात नज्ज हांव घेता, खूश जालवे तुका म्हणून माय जाता। माधवदासान कसने जवाब दिवचे पयले जगन्नाथ देव माय जाता। हांगा माधवदास एकदम बरो जाता, राबू नांच्या लागता आनी म्हणत की अरे हांव आराम जालो, हांव आराम जालो म्हणून आनी धांवन धांवन देवाक धन्यवाद करच्याक देवस्थाना लागीं वता। देवळा गेल्यार ओट्टू थंड आशिल्ले, भटमाम बेजारान बसयलो। माधवदास विचाराक लागले की बागील कसले बंद आसा, दर्शन करच्याक काडिल ना म्हणून। भटमाम सांगच्या लागले की

0: माधवदास कसं दर्शन करचे? आमगेल देवाक 104 डिग्री ताप आयला. राजाक आत्त सपन पडली की देवान एक भक्तालो रोग घेतला आनी 15 दिवस पसून कशाय पितरी पांगूर घेवन न्हिदतले म्हणू. तेन्ना माधवदास दुखान मात्यार हात घेवन बसून बेजारच्या लागले की हे देवा, मिगील त्रास आपणे वयर घेतले म्हणू. तेन्ना धोर न्हू हे नियम जाला की आज वरी वर्षांत 1 पंत स्नान यात्रा म्हूण जाता. ताचे नंतर देवाक नज जाता, हक्का अल्सर म्हणटाची. 15 दिवस पसून देवळ बंद उरता, देवाक ताप येता, डॉक्टर येताची, कशाय करून पिवयताची, फलाचे रस नैवेद्य करताची. 15 दिवसा नंतर देवाक आराम जाता आणि देव ओळ घेतर सांगत की अरे, मस्त दिवस जाले, कोण्यांत न्हिदू न्हू. मना वरी बेजार आयला, आत पहिली रथ भायर काढाची, आम्ही भोवंच्याक वचा म्हणू. तेन्ना जगन्नाथ देवा रथयात्रा भायर सरता. हे उद्घोष जाल कुडले चारी दिकान शंकरनाथ जाता. इडी गाव जगन्नाथ जगन्नाथ म्हणिले जयकारान भरता. काणीच मजा आत्त सूर जाता. पहाडी विधीन होड होड मूर्त्यांक नांतर नांतरी देवस्थाना सानू भायर हाडताची. राजान रस्ती ओट चौक केली नंतर लाखटल्यान भक्त लोक भक्तीन तल्लीन जाऊन होडोड राज्य धोरण रथ ओडच्याक शूर करताची. वाटेरी भक्त लोकाल प्रवाह सूर जाता. केलो जण रथाक पळयताची आणि थोडे लोक आपण ओडच्याक प्रयत्न करताची. अशी म्हणताची की हे रथाची धुळी मात्याक लावून घेतल्यारी जीवन सफल जाता म्हणून. जगन्नाथ देवाले रथ नंदी घोष ओट्टू जालनंतर ओडताची. अशी म्हणताची की जगन्नाथ देव सावकाश आपणेल भक्त लोकांक पळयत येता म्हणून. मध्य रस्त्यारी देव तागेल मावशी घर राबून फोडा पेटा खाताची. 9 दिवस पसून मावशील घरा गुंडी देवस्थानांत उरताची. हंगा त्यांनी भाऊ आणि बहिणी बरोबर आराम करताची आणि भक्तजनांक दर्शन दिताची. जगन्नाथ यात्रा ही एक धार्मिक पद्धत नैशी एक देव आणि भक्ताले अटूट संगम म्हणून सांगित. जय जगन्नाथ.
1: आजपर्यंत पुरी जगन्नाथ देवालय काणी ऐकले. प्रस्तुत केली उत्तर कन्नड जिल्हा कुमटाची श्रीमती दीपा नायक. आता कोंकणी भावगीत. गीत रचना वासुदेव शानभाग, गायन केल्ले आसा चंद्रकांत मंगळूर आणि शीला शानभाग.